0: बनंतो वेरू हाय
1: ए
0: गई खाई बनंतो उनता ही मा
1: अति पुजुमा ओपेनेसी मामा का नमंचे जो प्रापातो इकुरी बीवाका प्रापातो उतोतो आहे अपाखानी बसना का मुमाती निमारा वेफाती मंकुसेती
0: आयो
1: आहे आहे ग्रोकोरा काईशा सुब्रिनी वाका दीन्यु सेल्सु इरेनु
0: आयो
1: बसना को शलावा वो नखावा अतामु अखानो शलावा निमानाका अजीरा ni divorciata ka o na zimi adaina
0: amalabo
1: amalabo lupulaka
0: no te posukurila ava mulukwa chali
1: asandu prigado